0: Joel Murphy.
1: Joel Murphy. Copy.
2: 10-6 now.
0: 2-4. Mm-hmm. 10-4, 10-6, 2-100, 11-07.
3: So we have a deputy to 56 me at Terminal 3 by the current sign. Have an unattended white van, tag number 84, E as an egg, D as in Delta, Queen, Alpha, unattended vehicle.
0: Oh, sir, can be Terminal 3, curbside, upper or lower level, is it by a door?
3: Can you help me another? 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X. 10X.
0: Regional to 1800.